سنمان یوگ گرو سات سنگ جیو فتح قبول کرنی واہرو جی کا خالصہ واہرو جی کی فتح. بیج دھرتی دے جد بو دئیے تو ایک دن پھلی بھوت نہیں ہوندا, سما لگدا ہے, وقت لگدا ہے. لمبی چوڑی یاترا تو لنگ کے بیج پھل بندا ہے اور پھر پھل بندا ہے. جیسے پھل پھل بندا ہے تو پھل اپنا روپ گوا دیندا ہے, پھل دا روپ نہیں رہندا. پادشاہ دی بانی دا فرمان, پھل کارن پھولی بنرائے, پھل پاکا تب پھول بلائے. بیج پھل بن گیا ہے, اگر یہ پھل پھل ہونا چاہتا ہے تو پھل نو اپنی ہوند مٹانی پڑے گی, پھل پھل نہیں رہے گا. اور اگر بیج پھل ہونا چاہتا ہے تو بیج نو بھی اپنا روپ گوانا پڑے گا, اپنی ہوند مٹانی پڑے گی. بیج بن گیا ہے پھل, ہوں اگر یہی پھل پھل ہونا چاہتا ہے تو پھل جھڑے گا, پھل مٹے گا. پھل کارن پھولی بن رائے, پھل پاکا تب پھول بلائے. گیانے کارن کرم اویاس, گیان بھیا تب کرم ناس. سارے دا سارا کرم کانڈ رہ جاندا ہے جد منک گیان دی شکھرتا نو چھو جاندی. کرم کانڈی دا تے ہو سکدا ہے گیان کھنڈی دا آپس دے تال میل نہ بیٹھے, سمبند نہ جڑے. دھارمک دنیا دے جڑا یہ جھگڑا ہوندا ہے کئی دفعہ بیج دا پھل نال, پھل دا پھل نال. بیج اپنی ہوند نو قائم رکھنا چاہندا ہے, پھل اپنی ہوند نو قائم رکھنا چاہندا ہے, اور اس طریقے نال کی ہوندا ہے اس دا سنگرش ہو جاندا ہے جو پھل ہو گیا ہے, اگے لنگ گیا ہے اور تال میل نہیں بیٹھتا. بس یہ تھوڑا جہا خلاصہ میں تھوڑے سامنے رکھا. پہنچنا تے آنند تک ہے, یاترا شروع کرنی پے گی جپ تو. یہی لڑی وار اداس آپ جی سامنے وچار رکھ رہے ہیں. منزل آنند ہے, پراپتی آنند ہے. آنند ہوئے بنا جیون نو بالکل سکون نہیں ملنا, چاہے کچھ بھی جگت وچ مل جائے, دھن مل جائے, پربھتا مل جائے, پرتشٹھا مل جائے, جل جس مل جائے, پر جتنے چر تک آنند نہیں ملیا تے آنند دا ملنا ہی پرماتما دا ملنا ہے, تے پرماتما دا ملنا ہی آنند دا ملنا ہے. یاترا آرمب ہوئے گی جپ تو. یہی جپ ایک سٹیج تے پہنچ کے جاپ ہو جاندہ ہے, شبد پرانا دے چلن لگ پیندے. دم دم سدا سمال دا, دم نہ برتھا جائے. جد کے آرمبتا ہوئی سی رسنا نام جپو تب متھیے ان بد امرت پاؤ. آرمبتا تے اتھوں ہوئی سی, ایک دو جی بو لکھ ہوئے, لکھ ہوئے لکھویس, لکھ لکھ گیڑا آخیے ایک نام جگدیس. اے ترا پت پوڑیاں, تے پوڑیاں نے. اور اگر پوڑیاں تے کوئی اوپر چڑھے گا تو پہلی پوڑی تے چھڑنی پائے گی, پھر دوسری تے اور اوپر چڑھ دے تو جس تے کھڑا اس نے تے چھوڑنی پائے گی. ایک نیم ہے, ایک ایشوری نیم ہے. جپ جاپ ہو جاندا ہے, جدکہ جپ آرمب ہویا سی گاویے سنیے من رکھیے بھاو, من وچ بھروسہ رکھ کے رسنا نال جپنا آرمب کر. سمجھ لو اوہی یاترا تے چل رہا ہے جو جپ رہا ہے, باقی نہیں. باقی سب یاترا دی تیاری پہ کر دن, چاہے 50 سال تو بھی اگر گردوارے آ رہے ہیں تے جپ آرمب نہیں
तो बस ये रस्ता पुछदे पए ने, तैयारी पे करदे ने, चले कोई नहीं। और ऐसा भी हो जाता है कईयां दी सारी जिंदगी तैयारी च ही लंघ जाती है, चलदे एक कदम भी कोई नहीं। पूछत है पथक ते मार्ग ना धरे पग प्रीतम के देश, कैसे बातन से जाई गए। आया है गुरुद्वारे और शायद सोच समझ भी मिल गई, क्योंकि गुरुद्वारे आने का मुद्दा भी इतना ही है। गुरुद्वारे होए सो जी पाए, सूझ समझ लैन लई इत्थे आना है, मार्ग दी पहचान करनी है, मार्ग दे उत्ते चलण दी प्रेरणा लैनी है। जो चल पिया यात्रा आरंभ हो गई, ते चलना की जिसने जपना आरंभ कर दिता, ते जपना किवें गावीए सुनिए मन रखिए भाव, रसना उसकी गायन करन लग पवे, वाहेगुरु वाहेगुरु ते कन्ना नाल ओ सुने, अंदरों उसका भरोसा भी होवे कि है परमात्मा है। ये शर्त क्यों लाई है, जो इन्हां अखां नाल दिखाई ना देवे और जो इंद्रियां दी पहुंच तो परे होवे, उस ते विश्वास करना कोई सौखी खेड नहीं है। इंज कह लो कोई हजारां च एक दो मनुख होणगे जिन्हां दा पूरा विश्वास बजे होवे, बाकी सब इनकारी ने। मंदिर मस्जिद गुरुद्वारियां दी भीड़ नूं वेख के किधरे अंदाजा ना ला लेना है कि सारी दुनिया धार्मिक है। दो शब्द बर्दाश्त कर लेना, बहु गिणती दे च मस्जिद दे च भी अधार्मिक बैठे होंदे ने, बहु गिणती दे च जो है मंदरां दे च भी अधार्मिक बैठे होंदे ने, और बहु गिणती च गुरुद्वारियां च भी उही आउंदे ने जो चलदे कोई नहीं, जिन्हां दा विश्वास टुट्टिया होया है, भरोसा कोई नहीं। क्योंकि भरोसा बज जाए तो महाराज कहिंदे जाके हृदय विश्वास प्रभ आया, तत् ज्ञान तिस मन प्रगट आया। उत्थे ते खेड कुछ होर हो जाती है, उत्थे ते जप जाप हो जाएगा अगर भरोसा बज गया। उत्थे ते शब्द प्राणा दे च रम जाएगा, एक शब्द मेरे प्राण बसत है बहुड़ जन्म ना। ये खुलासा दास ने आप जी दे सामने कीता सी कि रसना जो जपदी है प्राणा च किस तरह वस जाता है, पूरन खुलासा आप जी दे सामने रखिया सी। जप जाप हो जाता है, यही जाप बैराग हो जाता है, जगत नालों बिल्कुल तोड़ के रख देता है। इस तरह का मनुख होवेगा परिवार दे च बिल्कुल टुटिया होया, होवेगा संसार दे च बिल्कुल टुटिया होया, बिल्कुल निर्लेप हो जाएगा, लिपायमान नहीं होगा। जिस तरह एक पक्के नारियल दे सबूत देइए, पक्का नारियल उसकी गिरी खौल दे अंदर है, पर खौल नालों संबंध तोड़ बैठी है ते खौल दे अंदर, पर हुण कोई खौल नाल रिश्ता नहीं है। उपर जिहड़ा खौल है उस नाल कोई रिश्ता नहीं है, टुट गई है ते परिवार नाल, है ते परिवार विच कोई गूढ़ा रिश्ता नहीं रह गया, है ते संसार विच कोई गूढ़ा रिश्ता नहीं रह गया, है ते अद्धे खौल दे अंदर पर खौल दे नाल कोई संबंध नहीं रह गया, है ते अजे शरीर दे विच पर शरीर नाल कोई बहुत गहरा रिश्ता नहीं रह गया। इस तरह का मनुख संसार विच हो के भी संसार विच नहीं आउंदा। यही ते तृप्ता जी का गिला सी, पुत्र नानक तू घर दे च भी होना है ते इंज प्रतीत आउंदा जिवें नहीं है, यही ते तृप्ता का गिला सी। तू परिवार दे च भी आउंदा है ते इस तरह आउंदा जिवें नहीं है, सानू खुशी नहीं आउंदी। जब तू नहीं आउंदा तेरी याद तड़पांदी है, पर जब तू परिवार दे च होना है तो इस तरह आउंदा जिवें नहीं है, तां भी मन दुखी आता है। वाकई इस तरह का मनुख संसार विच हो के भी संसार विच नहीं आता। अभ्यास विच एक मार्ग आता है, जप जाप बन जाता है, जाप बैराग बन जाता है। इसे नूं कहिंदे ने सनातन मत दे सन्यास। और कलगीधर भी कहिंदे ने सन्यासी होए बिना ते
परम पद की प्राप्ति नहीं। पर किस तरह का सन्यासी? रे मन ऐसो कर सन्यासा, शब्द तुसी बहुत सुनिया होगा और बड़े अनुकंठ भी होगा। रे मन ऐसो कर सन्यासा, मन से सदन सबै कर समझो, मन ही माहे उदासा। इतनी गलती स्पष्ट हो गई कि कलगीधर ने भी कबूल कर लिया कि सन्यासी होए बिना परम पद की प्राप्ति नहीं है, अकाल पुरख की प्राप्ति नहीं है। तो सन्यासी कौन आंदा? उदासी ही सन्यासी आंदा, दूसरा नहीं आंदा। मन ही मां उदासा, जो उदास नहीं उत्थे सन्यास का दा। उदासी ते सन्यासी बिरती दोवें कठियां जुड़ियां हुई ने। उदास मनुख सन्यास नु ग्रहण कर ही लैंदा है। उदास उदास मनुख लई ए जीवन असार प्रतीत आंदा है। गुरु नानक देव जी महाराज ने भी ऐसा कहा है, जिस दर कारण फिरा उदासी, सो दर कोई आए कहे। गुरबाणी की व्याख्या गुरबाणी कर दी ताकि मैं थोड़े अंदर कोई फिजूल का तर्क ना पैदा हो जाए। और कई दफा हैरानगी भी आती है, जो इस मंजिल दे राही भी नहीं, सूझ भी नहीं, समझ भी नहीं, वह भी अपनी राय देंगे, हैरानगी आती है। और गजब की गल है कि धार्मिक दुनिया विच उन्हां लोकां ने बहुत बड़ा नुकसान किया है जो इस मार्ग के पांदी भी नहीं, इस मार्ग का कोई अनुभव ही नहीं, लेकिन राय देंदे ने अपनी अपनी राय देंदे ने। बड़ी कीमती राय कहंदे ने साडी, इह बिल्कुल सही है। खैर मुख्तसर जो है मैं अर्ज करा, सन्यासी ते उदासी बिरती दोवें कठियां ने। उदासी सन्यासी हुंदा है लाजमी। धन गुरु नानक देव जी महाराज कहंदे ने, जिस दर कारण फिरा उदासी, सो दर कोई आए कहे। संसार तो उदास होके मैं जिस दर की तलाश कर रहा, कोई मैनू दसे वो दर किथे है, उस परमात्मा का वासा किथे है। उदास होके मैं जो है तलाश कर रहा। गुरु नानक देव जी महाराज के वड्डे साहिबजादे सिर्फ सिख जगत विच इतना ही किंतु परंतु है कि उन्होंने गुरु नानक दी एक दो थावां ते वचन नहीं मनिया, हुक्म अदूली दी गई। लेकिन इतनी गल स्पष्ट है कि यह जन्म तो पुरुष सन्यासी सी, उदास सी। इसने जो पंथ नूं भी बनाया जिहड़ा पंथ उदासी पंथ, उदास जन्म तो ही उदासी सी। गुरु प्रताप सूरज दे ते ऐसा लिखा है, कन भी पाटे हुए सन जन्म दे समय। प्रोता ने कह दिता है ते कोई महा जोगी है, कोई महा ऋषि है। और वाकई इतने वड्डे ऋषि दे घर किसे ऋषि नहीं आना सी, और किसने आना सी। जन्म तो ही उदास। और गालबन गुरु गोबिंद सिंह जी महाराज तक यही उदासी नानक पंथ का बहुत वड्डे पदर ते सारे भारत विच प्रचार करते रहे, काबल कंधार विच भी। अज भी जो काबल कंधार दे सिखी है, गालबन 1 लाख के करीब सिंह ने, काबल गजनी जलालाबाद होस्त हरात कंधार बहुत सारे गुरुद्वारे ने, बड़े वड्डे वड्डे शानदार, वो जो सिखी है उदासियां भी फैलाई हुई, उन्हां दा प्रचार सी। उन्हां दे धूने भी बने हुए ने, बाबा श्री चंद दे 5-7 गुरुद्वारे बने हुए ने, उन्हों श्री चंद दी धर्मशाल कहिंदे ने, बाबा श्री चंद दी धर्मशाल। फ्रंटियर विच भी काफी सन, ते लहिंदा पंजाब जो लाहौर तो परे दा पंजाब सी, इत्थे भी उदासियां दे डेरे बहुत ज्यादा सन। फिर जगन्नाथपुरी रामेश्वरम ये 8-8 तीर्थां दे उत्ते जिहड़े अस्थान सन, ये भी उदासियां दे सन। गुरु ग्रंथ साहिब दा प्रकाश करके गुरु नानक पंथ दा प्रचार करदे सन, ये भी मैं अर्ज कर गया। ये सिख जगत दे आदि मिशनरी सन, पहले मिशनरी, इन्होंने ही प्रचार कीता है।
ਅਕਾਲੀ ਲਹਿਰ ਤੋਂ ਪਹਿਲੇ ਨਨਕਾਣਾ ਸਾਹਿਬ ਹੋਰ ਸਾਰੇ ਵੱਡੇ ਵੱਡੇ ਅਸਥਾਨ ਇਹਨਾਂ ਕੋਲ ਹੀ ਸਨ। ਬਦਕਿਸਮਤੀ ਐਸੀ ਹੋਈ ਕਿ ਸਿਰਫ 2% ਉਦਾਸੀ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋ ਗਏ, 2%, 98 ਠੀਕ ਸਨ, 2% ਹੰਕਾਰੀ ਹੋ ਗਏ, 2% ਵਿਕਾਰੀ ਵੀ ਹੋ ਗਏ। ਉਹਨਾਂ 2% ਉਦਾਸੀਆਂ ਨੂੰ ਦੇਖ ਕੇ ਜੋ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋਏ ਸਨ, ਇੱਕ ਲਹਿਰ ਚਲੀ ਕਿ ਗੁਰਦੁਆਰੇ ਇਹਨਾਂ ਕੋਲ ਲੈ ਲਈਏ। ਹਾਲਾਂਕਿ ਇਹ ਉਦਾਸੀ ਸਵੇਰੇ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ ਕਥਾ ਕਰਦੇ ਸਨ, ਦੁਪਹਿਰੇ ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਕਥਾ ਕਰਦੇ ਸਨ, ਔਰ ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਰਾਤ ਦੇ ਸਮੇਂ ਗੁਰਪ੍ਰਤਾਪ ਸੂਰਜ ਦੀ ਕਥਾ ਕਰਦੇ ਸਨ। 3 ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਕਥਾ ਹੁੰਦੀ ਸੀ। ਮੇਰਾ ਵੀ ਬਚਪਨਾ ਹੈ, ਪਰ ਉਸ ਜ਼ਮਾਨੇ ਦੀ ਗੱਲਾਂ ਉਸ ਬਚਪਨ ਦੀਆਂ ਮੈਨੂੰ ਯਾਦ ਨੇ, ਆਪਣੇ ਬਚਪਨ ਦੀਆਂ। 3 ਟਾਈਮ ਕਥਾ ਹੁੰਦੀ ਸੀ ਦਾਸ ਦੇ ਇਲਾਕੇ ਫਰੰਟੀਅਰ ਦੇ, ਸਵੇਰੇ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ, ਦੁਪਹਿਰੇ ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਜਿਹਦੇ ਕੋਲ ਵਕਤ ਹੈ ਆਪ ਦੇ ਸੁਣੋ, ਸ਼ਾਮੀ ਗੁਰਪ੍ਰਤਾਪ ਸੂਰਜ ਦੀ। ਇਹ ਇਤਿਹਾਸਕ ਕਥਾ ਹੁੰਦੀ ਸੀ ਰਾਤ ਨੂੰ, ਦੁਪਹਿਰੇ ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਜੋ ਵਕਤ ਕੱਢ ਸਕਦੇ ਨੇ ਤੇ ਗੁਰੂ ਗੋਬਿੰਦ ਸਿੰਘ ਜੀ ਮਹਾਰਾਜ ਦੀ ਬਾਣੀ ਨੂੰ ਸਮਝਣਾ ਚਾਹੁੰਦੇ ਨੇ ਉਹ ਆ ਕੇ ਸਮਝਣ। ਇਹ 3 ਕਥਾਵਾਂ ਅੱਜ ਵੀ ਹਜ਼ੂਰ ਸਾਹਿਬ ਆਉਂਦੀਆਂ ਨੇ, ਸਵੇਰੇ ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ, ਦੁਪਹਿਰ ਨੂੰ ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਦੀ, ਸ਼ਾਮ ਨੂੰ ਗੁਰਪ੍ਰਤਾਪ ਸੂਰਜ ਦੀ। ਇਹ ਅਸਥਾਨ ਵੀ ਉਦਾਸੀਆਂ ਕੋਲ ਸੀ, ਇਹ ਵੀ ਮੈਰਜ ਕਰਦੇ ਹਾਂ। ਮਹੰਤ ਨਰਾਇਣ ਦਾਸ ਜਿਸ ਦੇ ਕੋਲ ਨਨਕਾਣਾ ਸਾਹਿਬ ਸੀ, ਇਹ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋ ਗਿਆ ਸੀ, ਔਰ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋਇਆ ਕੁਛ ਅੰਗਰੇਜ਼ਾਂ ਦੀ ਚਾਲ ਨਾਲ। ਉਹਨਾਂ ਨੇ ਦੇਖਿਆ ਕੇਂਦਰੀ ਅਸਥਾਨ ਹੈ ਔਰ ਸਾਰਾ ਸਿੱਖ ਜੁੜਿਆ ਹੋਇਆ, ਇਸ ਮੰਤ ਨੂੰ ਕਾਬੂ ਕਰੀਏ, ਮੁੱਠੀ ਚ ਲਈਏ, ਜੈਸੇ ਹਕੂਮਤਾਂ ਆਮ ਕਰਦੀਆਂ ਨੇ। ਤੋ 2% ਮਹੰਤ ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋ ਗਏ, ਲਹਿਰ ਚੱਲੀ ਸਿੱਖਾਂ ਚ, ਰੋਸ ਪੈਦਾ ਹੋਇਆ, ਭ੍ਰਸ਼ਟ ਹੋਏ ਨੇ। ਅਸੀਂ ਸਾਰੇ ਗੁਰਦੁਆਰੇ ਖੋ ਲਏ, ਇਹਨਾਂ ਕੋਲ ਤਮਾਮ ਲੈ ਲਏ, ਬਈ ਅਸੀਂ ਆਪ ਪ੍ਰਚਾਰ ਕਰਾਂਗੇ। ਪਤਾ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਕੀ ਹੋਇਆ, ਗੁਰੂ ਗ੍ਰੰਥ ਸਾਹਿਬ ਦੀ ਕਥਾ ਬੰਦ ਹੋਈ, ਦਸਮ ਗ੍ਰੰਥ ਦੀ ਕਥਾ ਬੰਦ ਹੋਈ, ਗੁਰਪ੍ਰਤਾਪ ਸੂਰਜ ਦੀ ਕਥਾ ਵੀ ਬੰਦ ਹੋ ਗਈ। ਟਾਵਾਂ ਟਾਵਾਂ ਥਾਵਾਂ ਤੇ ਰਹਿ ਗਈ, ਨਾ ਮਿਸ਼ਨਰੀ ਰਹਿ, ਨਾ ਉਹਨਾਂ 3 ਮਹਾਨ ਗ੍ਰੰਥਾਂ ਦੀ ਕਥਾ ਕਰਨ ਵਾਲੇ ਕਥਾਕਾਰ ਰਹੇ। ਪਹਿਲੇ ਜਿੱਥੇ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਹਰ ਹਿੰਦੂ ਘਰਾਣੇ ਚ ਇੱਕ ਬੱਚਾ ਸਿੰਘ ਸਜਦਾ ਸੀ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਅਸੀਂ ਸਹਿਜਦਾਰੀ ਕਹਿੰਦੇ ਸੀ, ਜਿਹੜਾ ਇੱਕ ਬੱਚਾ ਸਿੰਘ ਸਜਾ ਲਵੇ। ਸਹਿਜਦਾਰੀ, ਕੇਸਾਦਾਰੀ, ਸਹਿਜਦਾਰੀ 2 ਤਰ੍ਹਾਂ ਦੀ ਸਿੱਖੀ ਸੀ। ਸਿੱਖੀ ਵੱਧ ਰਹੀ ਸੀ ਉਦਾਸੀਆਂ ਕਰਕੇ ਔਰ ਨਿਰਵਲਿਆਂ ਕਰਕੇ। ਇਹਨਾਂ ਦੋਵਾਂ ਕੋਲ ਅਸਥਾਨ ਸਨ। ਗੁਰਦੁਆਰਾ ਐਕਟ ਬਣਿਆ ਔਰ ਅਸੀਂ ਇਹ ਗੁਰਦੁਆਰੇ ਉਹਨਾਂ ਕੋਲ ਲੈ ਲਏ, ਦੇਣੇ ਪਏ, ਕਾਨੂੰਨ ਬਣ ਗਿਆ। ਔਰ ਇਹ ਲਹਿਰ ਅਕਾਲੀਆਂ ਨੇ ਜਿੱਤ ਲਈ, ਬੜੀ ਖੁਸ਼ੀ ਮਨਾਈ ਕੌਮ ਨੇ, ਗੁਰਦੁਆਰੇ ਸਾਡੇ ਕੋਲ ਆ ਗਏ। ਪਰ ਹੁਣ ਕੌਣ ਦੱਸੇ, ਧਾਰਮਿਕ ਅਸਥਾਨ ਤੇ ਚਲਾਣੇ ਸਨ ਧਰਮ ਦੇ ਗਿਆਨੀਆਂ ਨੇ। ਵਪਾਰੀ ਵੱਧ ਤੋਂ ਵੱਧ ਇੰਤਜ਼ਾਮ ਕਰ ਸਕਦਾ, ਚਲਾ ਨਹੀਂ ਸਕਦਾ। ਸੰਸਾਰੀ ਵੱਧ ਤੋਂ ਵੱਧ ਇੰਤਜ਼ਾਮ ਕਰ ਸਕਦਾ, ਚਲਾ ਨਹੀਂ ਸਕਦਾ। ਧਰਮ ਮੰਦਰ ਨੂੰ ਤੇ ਕੋਈ ਧਾਰਮਿਕ ਬਿਰਤੀ ਦੀ ਸੂਝ ਬੂਝ ਰੱਖਣ ਵਾਲਾ ਹੀ ਚਲਾਵੇਗਾ। ਇਹ ਸਾਰੇ ਅਸੀਂ ਕੱਢ ਦਿੱਤੇ, ਨਿਰਮਲੇ ਵੀ, ਉਦਾਸੀ ਵੀ। ਹੋਇਆ ਕਿ 50 ਸਾਲਾਂ ਚ ਅਸੀਂ ਇੱਥੇ ਪਹੁੰਚ ਗਏ ਕਿ ਕਰੀਬਨ ਕਰੀਬਨ ਅੱਧੀ ਦੁਨੀਆਂ ਦੇ ਪ੍ਰਬੰਧਕਾਂ ਦੇ ਆਪਣੇ ਬੱਚੇ ਪਤਤ, ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਵੀ ਸਿੱਖੀ ਸਰੂਪ ਨਾ ਦੇ ਸਕੇ ਔਰ ਪ੍ਰਬੰਧਕ ਖੁਦ ਵੀ ਸਿੱਖ ਨਾ ਰਹਿ ਸਕੇ। ਜਗਤ ਨੂੰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਛਕਾਉਣਾ ਸੀ, ਉਹ ਖੁਦ ਸ਼ਰਾਬੀ ਹੋ ਗਏ। ਇਹੀ ਇਲਜ਼ਾਮ ਨਰਾਇਣ ਦਾਸ ਤੇ ਸੀ, ਸ਼ਰਾਬ ਪੀਂਦਾ ਹੈ, ਨਰਾਇਣ ਦਾਸ ਸ਼ਰਾਬ ਪੀਂਦਾ, ਇਹਦੇ ਕੋਲ ਗੁਰਦੁਆਰਾ ਲੈ ਲਓ। ਠੀਕ ਹੈ, ਗਲਤ ਸੀ, ਪਰ ਸਿਲਸਿਲਾ ਬਾਅਦ ਵਿੱਚ ਕੀ ਹੋਇਆ, ਕੋਈ ਤਰੱਕੀ ਨਾ ਹੋਈ। ਜਿਤਨੇ 68 ਤੀਰਥਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਉਦਾਸੀਆਂ ਦੇ ਅਸਥਾਨ ਸਨ, ਉਹ ਸਹਿਜੇ ਸਹਿਜੇ ਮੱਠ ਬੰਦ ਹੋ ਗਏ ਔਰ ਉੱਥੇ ਨਾਨਕ ਪੰਥ ਦਾ ਪ੍ਰਚਾਰ ਆਉਂਦਾ ਸੀ। ਮਾੜੀ ਮੋਟੀਆਂ ਥੋੜੀਆਂ ਯਾਦਗਾਰਾਂ ਰਹਿ ਗਈਆਂ, ਹੁਣ ਹੈ ਨਹੀਂ।
जगन्नाथ पुरी दे श्री गुरुद्वारा सी, मंदिर दे सामने गुरु नानक दी बाणी गूंजदी सी। रामेश्वरम दे श्री गुरुद्वारा सी, लंका तो उत्थों ही जांदे ने, और सिर्फ उदासी सन जो अज छोटी जिहा मामूली जिहा यादगार रह गई है। बाकी तमाम तीर्थां ते भी सन, बिल्कुल नाम मात्र हुण गल्लां रह गईआं ने। हालांकि उस ढंग दे नाल सिलसिला चलदा रहिंदा जिथे तक मैं अतकथनी नहीं करदा, भारत की 80% आबादी सिख होनी सी जिस ढंग नाल ओह चल रहा सी। सतगुरां ने कहा सी ना, गरीब दा मूह गुरु की गोलक है। उदासी इस तरह करदे सन, एक ते धर्म दा प्रचार करदे सन, नाले इलाज भी करदे सन, जड़ी बूटी दा भी ज्ञान रखदे सन, दूजा लोड़वंदां दी लोड़ भी पूरी करदे सन। तुसी की वध रही सी, बदकिस्मती होई, धार्मिक स्थान आ गए उन्हां दे हत्थां जो बिल्कुल कोरे राजनीतिक, ते फिर इलेक्शन नाल चोण होनी है। हुण इलेक्शन नाल चोण होनी तो दो धड़े ते आपस च बन जाणगे, हर शहर दे च बन जाणगे, कम से कम सिख दो धड़िया ते तकसीम होणगे, इलेक्शन जो होना है, पार्टियां दो ते बनणगियां। ते एक दफा सिखां नूं दो हिस्सिआं च वंड देईए ते इन्हां नूं 10 हिस्सिआं च वंडदिआं की देर लगदी है, इन्हां नूं 30 हिस्सिआं दे च वंडदिआं की देर लगदी है। सिख वंडे गए, कमजोर होए, इसे ही कमजोरी तो लाभ उठाया राधा स्वामियां ने, निरंकारियां ने, और उन्हां नूं शह भी मिल गई, उन्होंने गुरु ग्रंथ साहब के मुकाबले ते गुरु भी खड़े कर दिते। जे सिख सिर्फ प्रधान दे नां ते सिकत्तर दे नां ते दो तीन चार पार्टियां तकसीम हो सकते ने, तो आपां गुरु दे नाम ते भी इन्हां नूं तकसीम कर देईए। नामधारियां दा गुरु बन गया, राधा स्वामियां दा बन गया, निरंकारियां दा बन गया, और जितने पंजाब दे डेरे ने भावें इन्हां ने अपने उपर गुरु की मोहर नहीं लाई, करीबन करीबन ये अपनियां गदियां ही ला के बैठे ने, यह भी मैं अर्ज कर दिया। और इस तरह की होया, पंथ मर्यादा ते संत मर्यादा टकरा गई, हर संत की अपनी मर्यादा हो गई ते पंथ की अपनी, संत पंथ की मर्यादा नाल सहमत ना होए, कोई भी नहीं सहमत, ये भी मैं अर्ज करते हैं, अपनी अपनी मर्यादा। एक ते है ना अकाल तख्त की बिल्डिंग नू गिराना, दुष्टपणा, ये जाबराना कम। एक है अकाल तख्त की मर्यादा नू भंग करना, उन्हों गिराना, ये दो तरह की गिरावट होंदी है। एक होंदा है अकाल तख्त के आकार नू गिराना, एक होंदा है अकाल तख्त की विचार नू गिराना। अगर वह घातक ने, दुष्ट ने, जो अकाल तख्त के आकार नू मिटाना चाहते ने, तो वह कौन हो गए जो विचार नू मिटाना चाहते ने? पर हुण कौन सोचे? सोच विचार वाली गल नहीं रही, सोच विचार का सिलसिला नहीं रही। कौमी दर्द के नाते मैं थां थां ते एक निक्की जिही आवाज थोड़े सामने रख देना, पंथ पंथ की मर्यादा नाल ही जिंदा रहेगा, वरना नहीं रह सकेगा। क्योंकि संत ते कम से कम हजारा ने, फिर ते हजारा तरह की मर्यादा हो जाएगी, कौम फेरू फेरू हो जाएगी। चाहिदा ते ऐसा सी संत पंथ नाल सहमत आउंदा, अज दा संत पंथ नाल सहमत ना होया, कोई भी सहमत नहीं, कोई भी संत पंथ की मर्यादा नाल सहमत नहीं है। और कोई भी संत अपने स्थान नूं गुरुद्वारा कहला के राजी नहीं। ये आश्रम है, ये डेरा है, ये ठाठ है, ये गुरुद्वारा नहीं है। मैं छोटी जी जबान नाल वड्डी गल पे करदा, और ये तमाम नाम ऐसे ने अपने इजाद किए हुए ने, वरना पुराना नाम तो यही सी गुरुद्वारा। गुरुद्वारिया का नाम गुरुद्वारा मिटा के होर नाम भी धार्मिक सतला नूं दिते गए, और इस तरह दसण की कोशिश की गई कि साडा अपना स्थान इत्थे, साडी मर्यादा चलेगी पंथ की नहीं, गुरु की नहीं। विचार करके गुरु सन गुरु ग्रंथ जी, और आकार करके गुरु सी गुरु पंथ। ते जे पंथ दी मर्यादा नहीं मननी, तो एक गल स्पष्ट हो गई, गुरु दे आकार तो इनकारी होए, ते अज गुरु दे आकार तो इनकारी, कल विचार तो भी इनकारी, देर की लगनी है। कोई आकार नू मिटांदा है, कोई विचार नू मिटांदा है। खैर ए ते में विचार जो है
گل آ گئی گھاٹے چ رہے ہاں اسی اس ڈنگ دا طور طریقہ بنا کے. جدو میں اخیر مئی دے مہینے چ ودیش دی یاترا لئی دیش تو روانہ ہویا سی, بابا ہربھن سنگھ جی دلی چ مینوں ملے, گردوارا سیس گنج صاحب دی سیوا کرا رہے نے, داس نال کافی پیار کردے نے. مینوں کہن لگے بہت وڈا خون خرابہ ہویا سی, جد 2% مہنت برشٹ ہوئے سن تے سی انہاں کول گردوارے لے, خون خرابہ ہویا سی, بہت شہیدیاں پا گئے, بہت مارے گئے سن. مینوں کہن لگے ہن انہاں تو ہزاراں گنا ود خون خرابہ ہوئے گا تاں انہاں پولیٹیشن لوگاں کول گردوارے آزاد ہون گے, ورنہ نہیں. وہ اتنی طاقت وچ نہیں سن مہنت, پھر بھی خون خرابہ ہویا. انہاں کول تے بڑی طاقت ہے, سب دے منسٹراں نال سمبندھ نے, سب پکے راجنیتک نے, دیش وچ اس طریقے نال جو ہے دیکھا گیا ہے. اور قریباً قریباً تمام پولیٹیشن نے 6 مہینے 7 مہینے کدھر گردوارے آ گئے تے آگے گردوارے نال کوئی مطلب نہیں ہے. گردوارے نو تے ایک پوڑی بنایا ہویا ہے پارلیمنٹ تک پہنچن واسطے, اسمبلی ہال تک پہنچن واسطے, منسٹر دی کرسی تے پہنچن واسطے. کم تے انہاں دا اے سی کہ منکھتا نو گرو تک پہنچاؤ, پر وہ کر دے کی پینے گرو دے آسرے تے کیویں پارلیمنٹ تک پہنچیے, کیویں منسٹر بنیے. تو اس طرح اسی گھاٹے چ جا رہے ہیں دھارمک طور تے, اور جو گھاٹا محسوس ہویا ہے میں تھان تھان تے اس نو رکھیا گھاٹے چانس